ताली ताक धुम ताक ताली ताक जम ताक झाला आंब ताक झगे ताक ताजे गेले तू ताक नाक ताक झुम ताक नाक नाक झुम ताक नाक नाक झुम ताक नाक नाक झम तारी ता जग तारी ता झन झाले कोकू तारी दाबू तारी गेले ताली तारी ता जग तारी ता झन झाले कोकू तारी दाबू तारी गेले झम तारी